0: मेगनाव गावनि मावनाय गोरोन्थि बहा जाबोखो दा बिब्दि हालोदाव बोरै सफैनांखो थायनै मेगन मिसिबदोंल'सोमोन बेवहायनो बाइक गारि उनथिंनिफ्राय सौख्लायफैनायसै राजीबखौ सकनि मानसिफोरा नुहुरनानै हाखु दाखु देहा फाहामसालिसिम लांनायसै राजीबनि हालोदा दा मोजां नङा गाज्रिनिफ्राय गाज्रिसिन जालांगासिनो गुबुन देहा फाहामसालियाव लांनांगौ दा न'खरनि सुबुंफोरनो खिथाहरनांगौ न'खराबा मा होनो राजीबनि न'खराव मबाइलनि रिंनाय सोदोब सोरनि गोदान नाम्बार हेल' औ नंगौ मा थगायाखै नंमारगौ मा जाखो आयै माबा आफानि लटारि नांदोंनो 20 लाख रांनि मा नंमारगौ सानैबो बिमा फिसा जोबोर खुसिजों मिनिनायसै देहा फाहामसालिनिफ्राय दासो न'खरसिम फन हरदों लांनाय सुबुंफोरा बिफानि एक्सिडेन्ट जानायखौ खोनायोब्ला मा जागोन दा बिथ' बिनि फारसे जेबो खौरांआनो गैया
1: दानिया फैनायसाय नास'नि बसुमतारिनि मेथाइ खननायखौ खोनासं